0: ഒരു ഡോക്യുമെന്റ് ആയിരുന്നു സാർ. ഒന്ന് ഈ സൈൻ പണി സാർ.
1: സോറി, मैले तिम्रो बिहे फिक्स गरिदिएको छु. केटा नेपालको टप बिजनेस फ्यामिलीबाट बिलोङ गर्छ. सो सबै तयारी गर ल.
2: यदि त्यो केटा खर्चमै बस्ने हो भने आई एम रेडी. सॉरी डैड, आई एम गेटिंग लेट, बाई.